0: RM3 Radio.
1: Bring it on, baby.
2: कसं काय मंडळी?
3: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
2: कसं काय मंडळी.
4: The best songs on the radio. This is my only favorite station.
5: RM3 Manoranjan Radio.
2: Kasa kai mandali.
6: मंडी हो नमस्कार. कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन RM3. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे. विसातेरी आणि संधी आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोच मंडी हो. देशाचे कुठले कानाकोपरेत असून सुद्धा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा, लावा तुम्ही रेडिओ, ट्यून इन करा RM3 वर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासात, धमाल आणि लय भारी कार्यक्रम, अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. तेव्हा मंडळी हो कार्यक्रमाचा शुभारंभ मी करणार आहोत आदर्श शिंदे आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात. नाचतो माझा पांडुरंग, जाऊया पंढरीला आणि आस्वाद घेऊया जयेश खरे, मयूर सुगळी यांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया गाऊ नको किसना, आस्वाद घेऊया.

रसिक मंडळी हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. ऑडियन व्ह्यूअर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांचे मनोरंजनासाठी मंडळी हो ट्यून इन करत राहा मंडळी हो आणि एन्जॉय करायचं आहे अजय गोगावले अर्घ्य आंबेडकर यांच्या समुद्र आवाजात चांदना आणि विशेषतः सलील कुलकर्णी स्वानंदित सरदेशाई यांच्या समुद्र आवाजात आस्वाद घेऊया ऋतुचक्र.

रसिक मुली कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा और एमपीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी संगीताच्या माध्यमातून प्रेम पसरूया सगळीकडे मंडळी हो आस्वाद घेऊया जावेद अली सोनाली सोनावणी यांच्या समुद्र आवाजात फील वाला इश्क आणि नववारी तर आस्वाद घेणारच तर ऐकूया हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांच्या समुद्र आवाजात एन्जॉय करा

आणि येस म्हणजे हो वीकेंड म्हटलं तर थोडं आराम आणि जास्त मस्ती करायची आहे, धमाल करायची, आणि तेव्हा कार्यक्रमाच्या लय आम्ही वाढवणार आहोत. आणि विशेषतः स्त्रियांच्या समुद्र आवाजात ऐकूया दीपा, सुचित्रा आणि रोहिणी यांच्या समुद्र आवाजात मंगलागौर, आणि यांच्यानंतर आस्वाद घेऊया अमित राज, वैशाली सामंत साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात. झिम्मा तू या मूवी मधलं गाणं आहे पुन्हा.

क्लासिक म्हणू आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सो म्हणू हो ट्यून इन करत राहा और एमफीवर 10 पर्यंत कार्यक्रम चालू असणारच. तेव्हा सध्या आम्ही जाणार आहोत कोकणात परत एकदा आणि या स्वाद घेऊया रोहित रहूत आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात. कोकणाची माणसं साधी बोली इश्काच्या भावरा सुद्रा कोकण फील गाणं असणार आहे सोनाली बॉयर आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात.

आणि यस म्हणून वीकेंड म्हटलं तर जास्त मस्ती करायची आहे, धमाल करायची, आणि या मूडमध्ये कार्यक्रमाची सांगता आम्ही करणार आहोत विशेषतः विशाल ददलानी, अजय गोगावली यांच्या समुद्र आवाजात. वेट मूवी मधलं गाणं आहे वेट लावलंय, आणि याच्यानंतर आस्वाद घेणार आहोत अभय जोधपूरकर, सोनाली सोनावणी यांच्या समुद्र आवाजात. ऐकूया चालताय की, आणि याच गीताने म्हणजे हो कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होणार आहे नेक्स्ट वीकेंडमध्ये. टिल दॅन कुठे असाल तुम्ही, हसत रहा, खेळत रहा, आणि सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. हॅपी वीकेंड, टेक केअर, आणि नमस्कार आमच्याकडून.